आरिज गेसु चे गेसु, सुभे चे सुभे, शामे चे शामे, लोहे जमीनश, सुभे तजल्ला, रूए मुबीनश, माहे तमामे।